धातुन धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धेट धा धे